धा क्रेधा तीटा धागत रख दिंगे तीना क्रेधा तीटा धागत रख दिंगे तीना क्रेधा क्रेता तीटा धागत रख दिंगे तीना क्रेधा तीटा धागत रख